0: It's 5 p.m. This time check is brought to you by
1: फकीरी एनल्जेसिक क्रीम. दर्द, सोजन, वरम फौरी खत्म. आज ही करीबी स्टोर से नाम लेकर तलब करें.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN न्यूज. आप सुन रहे थे
3: of Iran, backed by Saudi Arabia, backed by UAE, and backed by Qatar in particular, but others also. Many, many countries called, many the leaders of many are friendly with a lot of them, almost all of them, one way or the other, and they all wanted to give this a last chance. This is a last chance. This is not something that, if it doesn't happen, this is a last chance for them to sign a good document. Yeah, please.
4: Mr. President, New York City Mayor Zohran Mamdani is required.
5: सुठो वायदो करण लाइ ईरान वटि आख़िरी मौक़ो आहे. तबाही खां पहिरीं ईरान खे आख़िरी मौक़ो ॾिनो आहे. तेहरान वाइदो न कयो त तबाह थी वेंदो. अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे पहिरें मरहले में अबना हरमुस खे खोलियो वेंदो. ॿियो मरहलो ईरान जे एटमी हथियारनि बाबति हूंदो. तेहरान खे कॾहिं बि एटमी हथियार हासिल करण न ॾिना वेंदा. ईरान सां गॾु सऊदी अरब, यूएई ऐं कतर बि ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त कई हुई. ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त बि ईरान तरदीद कंदो आहे. नतीजनि जो इंतज़ारु करणु घुरिजे. अमरीकी शर्तनि ते अपना हरमुस न खुलंदो. ईरान पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे. अमरीकी नाकाबंदी जारी रही त नतीजा ख़तरनाक निकिरी सघनि था. ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनेई जे सीनियर सलाहकार मेजर जनरल मोहसिन रज़ई चयो आहे त ईरान अमरीका नाकाबंदी खे वधीक बर्दाश्त न कंदो. नाकाबंदी ते अमरीकी बहिरिया ऐं फ़ौज खे नतीजा भोगणा पवंदा. तेहरान अपना हरमुस मां कंहिं बि मुतबादिल रस्ते जी इजाज़त न ॾींदो, न ई क़बूल कंदो. अपना हरमुस ईरान जी वार्निंग ते जहाज़ वापसि मोटी रहिया आहिनि. नवा सूबा एजेंडा ते नाहिन नई आइन में का खोट आहे. खोट निज़ाम में न पर असां में आहे. असां आइन ते अमल नाहे कयो. आइन ऐं निज़ाम ते सचाई सां अमल कंदासीं त निज़ाम बि डिलीवर कंदो. वज़ीर आज़म जे सलाहकार सनाउल्ला चयो आहे त असां आइन जी भजकड़ी कयूं ऐं निज़ाम खे जकड़ियल रखूं त ही कमु कीअं कंदो. हीउ सिस्टम अधु सदी कामयाबु रहियो आहे, अॻिते बि कामयाबु रहंदो. आज़ाद कश्मीर जी चूंड शफ़ाफ़ थी आहे. चूंड अमल मुकमल थियण बाद पीपल्स पार्टी बि नतीजा तस्लीम करे वठंदी. वरी वज़ीर महद अली शाह जी सदारत हेठि तालीम खाते बाबति अहम इजलास. स्पेशल रिकग्निशन मॉनिटरिंग एंड एवेल्युएशन सिस्टम शुरू करण जी मंज़ूरी ॾिनी वई. तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह इजलास खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 6 ज़िलनि में फ्रेम्स लाइ तदरीसी ऐं तदरीसी अमले जी रजिस्ट्रेशन मुकमल थी वई आहे. महद अली शाह चयो त सिंध जे 6 ज़िलनि में तालीमी इदारनि अंदरि फ्रेम्स जी बाक़ाइदा शुरूआत थी वेंदी. फ्रेम्स सां स्कूलनि में शफ़ाफ़ियत, एहतसाब ऐं निगरानी खे हथी मिलंदी. खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े लकी मुरवत में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन. केतिरे ई खाजी जनम भेड़ा सिक्योरिटी सरियनि मूजिबि फोर्सिस कुझु इतलाउ ते लकी मुरवत में ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान दहशतगर्दनि जे थाकनि खे निशानो बणायो वियो. ऑपरेशन दौरान केतिरा ई खाजी दहशतगर्द मारिजी विया ऐं संदन थाक तबाह कया विया. सिंध समेत समूरे मुल्क में पुलिस जे शहीदनि जो ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे. सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस आफ़िसरनि ऐं जवाननि जे शहीदनि जे मज़ार ते हाज़िरियूं, गुलनि जूं चादरूं रखी सलामियूं ॾिनियूं. सदर आसिफ़ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़, घरू वज़ीर मोहसिन नक़वी, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि पारां पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश. सदर आसिफ़ ज़रदारी चयो त पुलिस मासूम जाननि जे तहफ़ुज़ लाइ पुलिस जूं क़ुर्बानीूं साराह चोगियूं आहिनि. वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त पुलिस जा शहीद क़ौम जो फ़ख़्रु आहिनि. घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त वतन लाइ पुलिस जूं क़ुर्बानीूं विसरणु जोगियूं न आहिनि. बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दहशतगर्द जे ख़िलाफ़ वेढ़ में पुलिस पहिरीं सिफ़ में रही आहे. سندھ سمیت سمورے ملک میں کربلا کے شہیدن کی یاد میں ازاداری جاری. حضرت امام حسین علیہ السلام اے سندس جان نثارن کی یاد میں نکتل 40 جا ماتمی جلوس منزل طرف رواں دواں. کراچی حیدرآباد میں فخاس شہید بے نصیر آباد سکھر اور لاڑکانے ڈویژن کے مختلف شہروں میں نکتل جلوسن جو سفر جاری. کراچی میں مرکزی ماتمی جلوس لائے 5000 کا ودھک اہلکار مقرر. صوبے کے بین شہروں میں بھی سیکورٹی جا سخت انتظام تھل. سندھ آباد کا پورٹ جلال پور کینال تے لاگیتو کم جاری رکھن تے گھٹتی ظاہر کرے چڑی. جلال پور کینال کی تعمیر پوری طور روکے کینال رتھا رد کرنے کا مطالبہ. سندھ آباد کا پورٹ کے اجلاس محمود نواز شاہ کی صدارت حیدرآباد میں تھو. سندھ آباد کا پورٹ چھو تو جلال پور کینال رتھا 116 کلو میٹر ڈگھی ہے جن میں 1,72,000 ایکڑ زمین آباد تھی. پاتو زمین کے آباد کرنے لائے پانی کتھاں ایندو کچھ بھی نہ بتایا ویو. سندھ جا بھی خدشہ ختم نہ تھیا. جلال پور کینال رتھا قبول نہ ہے.